नगारे वजदे जोधे गजदे ते सात संघ जी जंग हो रहा साहब कहते नागर तन झागर तन पागर तन पाके